0: पूरन होयास
1: पात पाया तं परदास
0: जाय वचे अविनासी
1: ओ नानक काटी जम पासी
0: सत विचार कहे जन साचा
1: जन